ॐ श्री वाहे गुरु साहेब जी, वाहेगुरु, धन वाहे गुरु साहेब जी, वाहु प्रगटयो।